परणे जिसनु आया प्रेम रस तिसै ही जरणे बाणी उचर है साध जन अम्यो चल है चरणे पेख दर्शन नानक जीव्या मन अंदर तरणे स्लोक